0: हंगार
1: अंगार दो मिंदुल कोरी इकार गड़ फणा रहे रिपीट एरे दियगड़ तिरियो आदि बुद्ध दो हकेरे मिंदम बार गड़ तिरियो
0: हंगार हम एकनी दिवे राज्य कड़ू
2: कानूना कवायतपुं मिनिमकमा असासे हकुदर खातिर कोदनी किया में वरका
3: कानूना गवायतकुं रायतुंगे सलामता रक्का तिरकं कशवर कोदनी कीने
2: कानूना गवायतक हुरमेतर कोंगी तंजेनी कीवे
4: कानून तका गवायतक अहुल वेरिवे हेलुं तेरवुमकी कोंबे फारुदेगेवेस अमिल रक्का तिरकमशा मुळे मुजतमाओगे हमजेहुमा नुहन बेनु तिरकमे
3: कानूना गवायतक गुळे गोतुं तियबे फुळुं बेनुं वासुवाल तक जवाब गेनेस्तिनुमा दिवे राज्य गडुं गेनेस्तेनी
2: तरह
5: ಟೀಚರು ನುವತ ಅವಟ್ಟರಿಂ ಕಮುಗಾವಿಸ್ ವೇದಾನೆ ನಮವೆಸ್ ಇತುಬಾರು ಕುರಾಣೆ ಮೀಹೆ ಯಗಿನ್ನುವ ನಮ ಸಾದ ಬಾರ ಮಿ ನಂಬರ ಗುಳುಮು ತಿಕುದಿನ್ನ ಎಹಿವಾನೆ
6: ದಿವೆಹಿಂಗೆ ಅಮಿಲ್ಲ ವಂತಕಂ ಕುರಿಯರುವಾದೆ
7: ದಿವೆಹಿಂಗೆ ಉಫೆದ್ದುನ್ ತೆರಿಕಂ ದಕ್ಕುವಾದೆ
6: ದಿವೆಹಿಂಗೆ ಮಾಜಿಗೆ ಮಂಜರ್ತ ಸಿಫಕೊದ್ದೆ
7: ದಿವೆಹಿಂಗೆ ಅಡು
6: ದಿವೆಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
7: ಎಂಹಾ ಸತರ್ಸ್ತೇಕ ಸಾಲಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್
6: ಅಡ್ಡಿ ಹನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್